अनेक संखा केते तेरे वावन हारे केते तेरे राग परिसो कहिया केते तेरे गावन हारे गावन तुनो पौन पानी बेसन।

गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु।

वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु।

आहे आहे गुरु आहे गुरु आहे गुरु आहे गुरु आहे गुरु आहे गुरु आहे गुरु आहे गुरु आहे गुरु आहे गुरु गुरु आहे गुरु आहे गुरु आहे गुरु आहे गुरु आहे गुरु आहे गुरु आहे गुरु आहे गुरु आहे गुरु आहे गुरु आहे गुरु आहे गुरु आहे गुरु आहे गुरु आहे गुरु आहे गुरु आहे गुरु आहे गुरु

तेरे भंगी तेरे कामे निर्भंगी स्वरूपे सर्वंगी नूपे न पोतरे न पुत्रे सतरे न मित्रे न ताते न जाते न पाते न ताते न माते न जाते न पाते निरसाक श्री कह मितो अमी

सोई सोई सदा सच साहेब साचा साची नाई है पी होसी जाए न जासी रचना जे नरचाई रंगी रंगी पाती कर कर जिनसी माया जे